अंगे हंसने हंसनाथ यो दंडे अमंडे प्रचंडे प्रमाथे न जाते न पाते न सत्रे न मित्र स्वभूते भविखे भवान यचित्रे नरायं नरंगं नरूपं नरेखं नलोभं नजोभंग भूतंग भेखं नसत्रं नमित्रं ननेहं नगेहं सदेवं सदा सर्प सर्वत्र सनेहं न कामं न क्रोधं न लोभं न मोहं गजोनी अच्छयाद अजव अजोहं न जन्मं न मरणं न वर्णं न व्याधं न रोगं न शोकं अभय निर्विखादं अछेद।